Pantu dolu sar, Ram Ram antrobar, pure dur ki pure dikhya, jisman basa se saaj parikhya, mantana naam je pole lai, dukh dard man se paujaai. सचवा पार करो व्यापारी दरगे निभे खेप तुम्हारी एक आटेक रखो मन माहे नानक बोल आवे जा।